चक्र चिहन अर वर्ण जात अर पात नहन जेहे रूप रंग अर रेख भेख को कहन सकत केहे अचल मूरतन भव प्रकाश मितोज कहिजै कोट इंद्र इंद्रान साही साहान गनिजै त्रिपवन महीप सुर नर असुर नेत नेत बन त्रिन कहत त्वा सर्व नाम कथय कवन कर्म नाम वर्णत सुमत पुजंग प्रया छंद नमस्तुंगा काले नमस्तुंग कृपाले नमस्तंगा रूपे नमस्तंगा रूपे नमस्तंगा पेखे नमस्तंगा लेखे नमस्तंगा काये नमस्तंगा जाये नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा नामे नमस्तंगा ठामे नमस्तंगा कर्मंग नमस्तंगा तर्मंग नमस्तंगा नामंग नमस्तंगा तामंग नमस्तंगा जीते नमस्तंगा पीते नमस्तंगा वाहे नमस्तंगा ठाहे नमस्तंगा नीले नमस्तंगा नादे नमस्तंगा छेदे नमस्तंगा गादे नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा उदारे नमस्तंगा पारे नमस्तंग सुवेक नमस्तंगा निकय नमस्तंग अभूते नमस्तंग अजूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्गाते नमस्तंग निर्धूते नमस्तंग अभूते नमस्तंग अलोके नमस्तंग अशोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग अथापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस् अजबे आदेशंग आदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व कापे नमो सर्व तापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवै नमस्तंग अपेवै नमस्तंग जनमे नमस्तंग सुबनमे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग अवर्णे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्व तंदे नमो सत वंदे नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व